0: बुडा रह जा
1: विनालुयो सात माको इरागे मत तानुर नापि मावन सापुनिके वेंटन चाने तानुर सेंटन चाने पुपोनिन